ढेट ढेट ढेट धागे तेरे प्रेदा तेरे धागे तेरे कोते तेरे धागे तेरे धागे तेरे कोते को देखे न दाने दाने धा तेरे किट धाने दाने धा तेरे किट धाने दाने धा ढेट ढेट ढेट धागे तेरे प्रेदा तेरे धागे तेरे कोते तेरे धागे तेरे धागे तेरे कोते को देखे न दाने दाने धा तेरे किट धाने दाने धा तेरे किट धाने दाने धा ढेट ढेट ढेट धागे तेरे प्रेदा